सर्वे थान थनंतरी तू दाता दातार जह देखा तह एक तू अंत ना पारावार थान थनंतर रव रहया गुर शब्दी विचार अणमंगया दान देवसी वड्डा अगम अपार दया दान दयाल तू कर कर देख।

तौले अकासं आपे साचे गुण परगासं जति सती संतोखी आपे आपे कार कमाई है जिस करना

सच कमावे साची करनी सारी हे कार कमाई जो मेरे प्रभ भाई हम मैं तृष्णा शब्द बुझाई गुरमत सद ही अंतर शीतल हम मैं मार निवारी हे सच लगे तिन सब किछ पावे सच्चे शब्द सच सुहावे एथे साचे से दर साचे नदरी नदर सवारी हे बिन साचे जो दूजे लाया माया मोह दुख सबाया बिन गुर दुख सुख जापे नाही माया मोह दुख भारी हे साचा शब्द जिन्ना मन पाया पूरब

अलाराम हर सिमर एकंकार साचा सब जगत जिन उपाया पौन पानी अग्न भांदे गुर खेल जगत दिखाया आचार तू विचार आपे हर नाम संयम जप तपो सखा सहन प्यार प्रीतम नाम

साच रते सच अमृत जिहवा मिथ्या मैल न राई निर्मल नाम अमृत रस चाखिया शब्द रते पत पाई गुणी गुणी मिल लाहा पावस

कोट खते खिन बख्शन हार भगत पाए सदा निस्तार साचा धन साची वडियाई गुरपुरे ते निहचल मत पाई कर किरपा जिस राखन हारा ताका सगल मिटै अंधियारा पार ब्रह्म स्यो लाग।

सोए, नाम रता जन प्रगट होए, एक साचे शब्द रहे लिव लाए, से जन साचे साचे पाए, साच त्याइन देख हजूर, संत जना की पग पंकज तूर, एको करता अवर न कोए, गुर शब्दी में लावा हुए, जिन साच सेवया तिन रस पाया, नानक सहजे नाम समाया, बसंत महला तीजा, पगत करह जन देख हजूर, संत जना की पग पंकज तूर, हर सेती सद रह निवलाई, पूरे

धरती ते आकाश चढ़ावे चढ़े आकाश गरावे पेखारी ते राज करावे राजा ते पेखारी खल मूर्त ते पंडित करबो पंडित ते मुगदारी नारी ते जो पुरख करावे।